नमो सर्व रोगे, नमो सर्व भोगे, नमो सर्व जीतंग, नमो सर्व पीतंग, नमो सर्व ज्ञानंग, नमो सर्व परमतानंग, नमो सर्व मंत्रंग, नमो सर्व जंत्रंग, नमो सर्व दृश्यंग, नमो सर्व कृष्णंग, नमो सर्व रंगे त्रिपंगीय नंगे, नमो जीव जीवंग, नमो बीज बीजे अखिजे अभिजे समस्तंग प्रसिजे, कृपालंग स्वरूपे कुकर्मंग प्रणासी, सदा सर्वदारिद सिद्धिंग निवासी, चरपट छांद त्व प्रसाद, अमृत कर्मे अमृत धर्मे, अखल जोगे अचल भोगे, अचल राजे अटल साजे, अखल धर्मंग अलख कर्मंग, सर्वंग दाता सर्वंग ज्ञाता, सर्वंग पाने सर्वंग माने, सर्वंग प्राणंग सर्वंग त्राणंग, सर्वंग भुगता सर्वंग जुगता, सर्वंग देवंग सर्वंग पेवंग,